0: घोड़ा
1: रेडियो हेलसिंकी
0: घोड़े की दुम पे जमा रहा हथौड़ा
2: Der Sender für Jung und Alt
0: Twinkle twinkle little star how I wonder what you are
2: auf 92,6
3: Mein Opa hörte nicht mehr.